साज करे तनखे गावे को जी ले फिर दे गावे को जापै दिसै दूर गावे को वेखै हादरा हदूर कथ ना कथी ना आवे तोट कथ कथ कथी कोट।

मन कोए पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजा पंचा का गुर एक त्यान जे को कह करे विचार करते कह करने नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जे को बुझै होवै सचियार तौलै उपर केता पार धरती होर परै होर तिस्ते पार तलै कमन जोर जी